0: गुरु
1: वाहे गुरु
0: वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु

0: गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु
1: वाहे गुरु
0: वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु।

नमास्तंग अबाह नमास्तंग त्रिवर्गे नमास्तंग असर्गे नमास्तंग प्रभोगे नमास्तंग सजोगे नमास्तंग अरंगे नमास्तंग अपंगे नमास्तंग अगम्ये नमास्तरम्ये नमास्तंग जलाश्रे नमास्तंग निराश्रे नमास्तंग अजाते नमास्तंग अपाते नमास्तंग अमजबे नमास्तस्त अजबे अदेसंग अदेसे नमास्तंग अपेसे नमास्तंग निर्नामे नमास्तंग निर्वामे

नमो सर्वपाले नमस्तस्तदेव नमस्तं अपेहवै नमस्तं अजन्महे नमस्तं शुभमहे नमो सर्वगौणे नमो सर्वपहुणे

नमो सर्वतंदे नमोस्तबंदे नमस्तं निस्साक्ये नमस्तं निर्वाक्ये नमस्तं ह्रीमे नमस्तं क्रीमे नमस्तं अनन्ते नमस्तं महन्ते नमस्तस्त्राग्ये नमस्तं सुहागे नमो सर्वसुखं नमो सर्वपोखं नमो सर्वकर्ता नमो सर्वहर्ता नमो जोग जोगे नमो भोग भोगे नमो सर्वदयाले नमो सर्वपाले चाचरी शांत व प्रसाद अरूप है अनूप है अजू है अपू है